0: it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
1: कसं काय मंडळी?

मंडे हो नमस्कार कसे काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमनी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे का तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि म्हणजे हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता कोणाचं वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलंही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा संकोच करायची नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच साऊंड देऊ का तो मैं स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड चालू आहे म्हणजे हो जुलाई महिन्याचं पहिलं वीकेंड आहे बरं का आणि रविवार आहे 5 जुलै तेव्हा आपलं दिवस एकदम रंगीत आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत 9 to 10 AM तेव्हा कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत विशेषतः आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो ऋषिकेश आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात ऐकूया घेणार भरारी

रसिक मंडळी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे अप्रतिम गाणं आहे, गोंधळ गीत आहे. लल्लाटी भंडारे याची मागणी केलेली आहे. विशेषतः मेसेज आलेला फ्रॉम प्रीती देवजी ऑफ कॉम्बे, विशेष डेडिकेशन पाठवित आहे टू गायत्री देवजी. आज यांचा वाढदिवस आहे तेव्हा ऑर एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे सर्व. तसेच सर्व देवजी परिवार, पती शिवराम आणि विशेषतः फ्रॉम प्रीती देवजी यांचे आयुष्य पती आनंद आणि सर्व देवजी परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM Free Manoranjan Radio.

रसिक मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरएम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. वीकेंड म्हटलं तर थोडा आराम आणि मस्ती करायची आणि विशिष्ट सकाळी सकाळी हरवारपणे कार्यक्रमाचा आनंद घेता घेता अप्रतिम गाणं वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी. आणि असं म्हणतात मंडळी की जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका बरं का. पळण्याचे असतील तर स्वतःच्या जिंकण्यासाठी पळा तुम्ही. तेव्हा जिंकण्याच्या मार्गावर चालूया. चालत राहा. चालतंय की आमच्या बरोबर अभय जटपूरकर आणि सोनाली सोनवणी यांचे सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया.

एनएस म्हणजे हो प्रेमाचा विषय तर आलाच, तेव्हा रोमांचे दुनियेत राहूया. ध्रुवन मूर्ती आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तू माझी प्रियतमा. एन्जॉय दिस सॉन्ग. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 फोन सुद्धा करा. ओन कॅट सॉन्ग देऊ का तो मैं स्वसंजीस. आस्वाद घेऊया तू माझी प्रियतमा.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. नतरंग मूवी मधलं गाणं वाजवतो खूप दिवसानंतर आम्ही वाजवतो. हे अप्रतिम गाणं आहे. खेल मांडला असं म्हणतो की जीवनामध्ये सगळं जे आहेत ना तर कोण मानतो तर देव आहे आणि आम्ही या जीवनामध्ये फक्त कळसूत्री बाहुळी आहोत. एन्जॉय दिस ब्युटिफुल सॉन्ग.

0: bring it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.

9:30 वाजेल ताल एफ एम वर. सो मंडी हो हाफ एन अवर टू गो. रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, आणि विशेषतः डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता. मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250-6200. फोन सुद्धा करा उनका 94.25. रोहित रहूत, निधी हेगडे आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात हल्दी गाणं आहे. येस म्हणजे हो, सध्या लग्न सीझन चालू आहे तेव्हा ज्या ज्यांचं लग्न आहे यांच्यासाठी हे स्पेशल गाणं आहे. आस्वाद घेऊया.

रसिक मंडूष, शैलेश राठोड आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात. लग्न सीझन चालू आहे, त्यामुळे नवरी बाई हे गाणं विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू यू. हर्ष आणि विनीश यांचं वेडिंग असणार आहे, लग्न असणार आहे या आठवड्यात. विशेषतः शुभेच्छा पाठवित आहे काकू विम, नवीन, उनेश आणि नेश आणि सर्व परिवार. त्यांना खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया नवरी बाई.

0: तुझ्या हाताने.
1: आणि यस म्हणजे संगीतमय कार्यक्रम चालू असते होऊया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM. कसं काय मंडळ कार्यक्रम घेऊन एव्हरी सॅटरडे अँड संडे संजू राठोड यांच्या समुद्र आवाजात विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू नातू ध्यानश चनवण याच्या 14th वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे ऑर्डन फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. तसेच सर्व परिवार जे आहेत फ्रॉम लागुलेत आई नान्सी बाबा दाविसन आजी आजोबा आत्या नितिशा मामा निलेश आणि सर्व चनवान वीराणा आणि रावजी परिवार याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

रसिक मंडी हो डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू विमल रागु यांचा वाढदिवस 2 जुलैला साजरा करण्यात आला. अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे आई शांती बाबा आनंद भाऊ जे आहेत निर्मल आणि कोमल आणि सर्व परिवार फ्रॉम पाल्मा काथोबोन तसेच बहिणी जे आहेत क्रीती आणि प्रीती सर्व परिवार आणि शुभेच्छा सुद्धा पाठवित आहे दादा किशन आणि सर्व परिवार यांच्यासाठी वाजूया आणि ज्या ज्यांचं लग्न आहे त्यांच्यासाठी सुद्धा अंजी चाल दिला जाऊया.

मस्ती करायची आहे. आम्ही आहोत 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. सो आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो संजू राठोड यांच्या सुमधुर आवाजात द व्हायरल सॉन्ग आणि द बेस्ट सॉन्ग ऑफ द इयर 2025 ऑन ऑर एम फ्री आपल्या सगळ्यांसाठी शेकी शेकी.

रसिक मंडळी रोहित रहूत आणि जुली जोगलेकर यांचे समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. स्वर्गात आकाश गंगा आणि विशेषतः सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू उषा बालके आणि अयन लक्ष्मण या दोघांचा वाढदिवस 2 जुलैला साजरा करण्यात आला. अनेक अनेक शुभेच्छा. तसेच 7 जुलैला साजरा होणार आहे भाच्या यश सुकराम ऑफ ग्लेन पर्क यांचा वाढदिवस. 8 जुलैला भाऊ आनंद बापू ऑफ न्यूग्रोव्ह. 9 जुलैला भाची अमंता बापू सोबन ऑफ न्यूग्रोव्ह. आणि विशेषतः शुभेच्छा पाठवत आहे उषा ऑफ मोताइम ब्लॉश आणि सर्व परिवार ऑफ ग्लेन पर्क आणि न्यूग्रोव्ह. थँक यू फॉर ज्वॉइनिंग आउट एम फ्रिया निकस कायम मंडळी कार्यक्रम. ज्या ज्यांचा वाढदिवस असणार आहे या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आउट एम फ्री आणि कसं कायम मंडळी कार्यक्रमाच्या वतीने.

न्यू वीकेंड चालू असल्याने तर कोळी गीत तर व्हायलाच पाहिजे. वैशाली सामंत यांचे समुद्र आवाजात आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो वैसवची पारू. आणि जी जी लोक समुद्र किनारे आहे आपल्या सगळ्यांसाठी स्पेशली हे गाणं आस्वाद घेऊया वैसवची पारू.

आणि येस म्हणजे हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात सुपर दुपर

पद्धतीने या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत. विशेषतः ज्या ज्या लोकांचं लग्न असणार आहे यामध्ये आपण नाचणार. हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम असणार आहे, नाचा दाना. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. मंडी हो, आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही, हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे आणि ते आम्ही नमस्कार आमच्याकडून.